ಜಹ ಪ್ರತಿವೇಶಿನಶ್ಚ ಅಸ್ಮಾನ್ ಉತ್ಸಾಹ ಯುತಾನ್ ಕುರುವಂತಿ ತದಾ ಅಸ್ಮಾಕಂ ಉತ್ಸಾಹ ನಷ್ಟ ನ ಭವತಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅನಿಮೇಷವರ್ಯ ಅನಿಮೇಷ ಮಹೋದಯ, ಮಾಂ ತು ಸರ್ವೇ ವದಂತಿ ಸ್ಮ ಯದಾ ಏಕವಿಂಶತ್ಯಧಿಕ ದ್ವಿಸಹಸ್ರತಮೇ ವರ್ಷೇ ಅಹಂ ಕ್ರೀಡನಂ ಆರಬ್ಧಾನ್ ಆಸಂ ತದಾ ಜನಾಂ ಕಥಯಂತಿ ಸ್ಮ ಪಶ್ಯ ಏತತ್ ನೂತನಂ ಕ್ಷೇತ್ರಮಸ್ತಿ ತ್ವಂ ಕರ್ತುಂ ನ ಶಕ್ಷ್ಯಸಿ ತದಾ ಅಹಂ ಕಥಿತವಾನ್ ಅಧುನಾ ಯದಾ ಅಹಂ ಏತತ್ ಕ್ಷೇತ್ರಂ ಪ್ರವಿಷ್ಟವಾನ್ ತದಾ ಅಹಂ ಏತತ್ ನಿಶ್ಚಯೇನ ಸಾಧಯಾಮಿ. ಮಮ ಪಿತಾ ಅಪಿ ಸರ್ವದಾ ವಿಜ್ಞಾಪಯತಿ ಸ್ಮ ತ್ವಂ ಯದಿ ಏತಸ್ಮಿನ್ ಕ್ಷೇತ್ರೇ ಆಗತಃ ತರ್ಹಿ ಕದಾಪಿ ಪೃಷ್ಠತಃ ಮಾ ಪಶ್ಯ ಯತೋ ಹಿ ಏತತ್ ಸಾಧಯಿತುಂ ಚಿಂತನಂ ತು ಬಹವಃ ಕುರುವಂತಿ ಪರಂ ಸಫಲಾಃ ಕೇಚನೇವ ಭವಂತಿ. ತ್ವಂ ಏತತ್ ಕ್ಷೇತ್ರಂ ಪ್ರವಿಷ್ಟಃ ಅತಃ ಅತ್ರ ಅವಧಾನಂ ಕುರು ಏತಸ್ಮಿನ್ ಪಥೇ ಏವ ಅಗ್ರೇ ಸರಃ ಭವ ತುಭ್ಯಂ ಸರ್ವಾಃ ಸುವಿಧಾಃ ಸರ್ವವಿಧಾಃ ಸಹಾಯತಾಃ ವಯಂ ದದ್ಮಃ. ಗೃಹಪಕ್ಷತಃ ಸಮರ್ಥನಂ ಆರ್ಥಿಕ ಸಮರ್ಥನಂ ಸರ್ವಮಪಿ ವಯಂ ಸಾಧಯಾಮಃ. ತ್ವಂ ಕೇವಲಂ ಪರಿಶ್ರಮಂ ಕುರು ಅಥ ಭಾರತಂ ದರ್ಶಯ ಯತ್ ಭಾರತೀಯಃ ಅಪಿ ಧಾವಿತುಂ ಶಕ್ನುವಂತಿ ಯತೋ ಹಿ ಏತೇ ಮಾಂ ಕಥಯಂತಿ ಸ್ಮ ಯತ್ ಭಾರತೀಯಾನಾಂ ಜೀನ್ಸ್ ಇತಿ ವಂಶಾನುಕ್ರಮಃ ತಥಾಭೂತಃ ನಾಸ್ತಿ ಯೇನ ತೇ ಸಬ್ 10 ಉತ್ ಸಬ್ 10.1 ಇತ್ಯೇತಸ್ಮಿನ್ ವರ್ಗೇ ಧಾವಿತುಂ ಪ್ರಭವೇಯುಃ ಅಥವಾ ಕೋಪಿ ಸ್ಪ್ರಿಂಟ್ ಇತಿ ಕರ್ತುಂ ಪ್ರಭವೇತ್. ಪರಂತು ಅಧುನಾ ಆವಾಂ ದ್ವಾವಪಿ ಏತತ್ ಪ್ರಮಾಣೀಕೃತವಂತೋ ಯತ್ ಭಾರತೀಯಾಃ ಅಪಿ ಕರ್ತುಂ ಶಕ್ನುವಂತಿ ನ ತಾವತ್ ಕಠಿಣಂ ಅಸ್ಮಾಕಂ ಕೃತೆ ವಯಮಪಿ ಸರ್ವಂ ಕರ್ತುಂ ಶಕ್ನುಮಃ ಏತತ್ ಸರ್ವಮಪಿ ಮಾಂ ಅತ್ಯಂತಂ ಪ್ರೇರಯತಿ ಅಥ ಯಥಾ ಕ್ರಮಂ ಆವಾಂ ಪ್ರಶಿಕ್ಷಣಂ ಕುರುವಂತೌ ಸ್ತಃ ಕ್ರಮಶಃ ಕಾಲಬಂಧಂ ಪ್ರತಿವಾರಂ ಧ್ವಸ್ತಂ ಕುರ್ವಃ. ಅನ್ಯೇ ಭಾರತೀಯಾಃ ಅಪಿ ಏತತ್ ಪಶ್ಯಂತಃ ಸಂತಿ ಯತ್ ಭಾರತೀಯಾಃ ಅಪಿ ಕರ್ತುಂ ಪ್ರಭವಂತಿ ಅಥ ಆವಾಂ ಇತೋಪಿ ಕರಿಷ್ಯಾವಹ ಶ್ರೀಮನ್. ಸಂಪ್ರತಿ ಆವಯೋಃ ಚಯನಂ ರಾಷ್ಟ್ರಮಂಡಲ ಕ್ರೀಡಾಭ್ಯಃ ಅಪಿ ಜಾತಂ ತತ್ರ ಆಗಮ್ಯಮಾನಾಸು ಸ್ಪರ್ಧಾಸು ಆವಾಂ ಇತೋಪಿ ಭದ್ರತರಂ ಪ್ರದರ್ಶನಂ ಕರಿಷ್ಯಾವಹ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅಸ್ತು ಪಶ್ಯಂತು ಮಮ ಮನಸಿ ಅಪಿ ಏಕಂ ಕೂತೂಹಲಮಸ್ತಿ ಅನ್ಯೇಷಾಮಪಿ ಭವೇತ್. ಮಯಾ ಶ್ರುತಂ ಯತ್ ಯುವಾಮುಭೌ ಉತ್ತಮೇ ಮಿತ್ರೇ ಸ್ತಃ ಕಿಂ ಯುವಾಭ್ಯಾಂ ಕಿಮಪಿ ಪೂರ್ವಮೇವ ನಿಶ್ಚಿತಮಾಸೀತ್ ಯತ್ ಯದಿ ತ್ವಂ ಮಮ ಕೀರ್ತಿಮಾನಂ ಭಂಕ್ಷ್ಯಸಿ ತರ್ಹಿ ಅಹಮಪಿ ತವ ಕೀರ್ತಿಮಾನಂ ಭಂಕ್ಷಯಾಮಿ ಇತಿ. ಆದೌ ಅನಿಮೇಷಃ ವದತು. ಅನಿಮೇಷಃ ಶ್ರೀಮನ್ ಪೂರ್ವಂ ಕೀರ್ತಿಮಾನಂ 10.18 ಪರ್ಯಂತಮಾಸೀತ್ ಯನ್ಮಮೈವಾಸೀತ್ ತತಃ ಗುರಿಂದರ್ವೀರ ಭ್ರಾತ್ರಾ ಉಪಾಂತ್ಯ ಚಕ್ರೇ 10.17 ಪ್ರಾಪ್ಯ ತತ್ ಭಗ್ನಂ ತತಶ್ಚ ಮಯಾ ಪುನಃ ದ್ವಿತೀಯೋಪಾಂತ್ಯ ಚಕ್ರೇ 10.15 ಕೃತ್ವಾ ಭಂಗಂ ಕೃತಂ. ತತಃ ಯದಾ ಮಮ ಉಪಾಂತ್ಯ ಚಕ್ರಂ ಸಮಾಪ್ತಂ ತದಾ ಆವಾಮುಭೌ ಪ್ರಸನ್ನೌ ಆಸ್ವ ಯತ್ ಆಮ್ ಅದ್ಯ ಕೀರ್ತಿಮಾನಂ ಭಂಗಂ ಜಾತಂ ತಥಾ ಚ ಆವಾಭ್ಯಾಂ ಉಭಾಭ್ಯಾಮೇವ ತತ್ ಭಗ್ನಂ ಯತೋ ಹಿ ತಸ್ಮಿನ್ ಸಮಯೇ ಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ಪ್ರತಿದ್ವಂದ್ವಿತಾ ಭವತಿ ಏವ ಪರಂತು ಆವಾಭ್ಯಾಂ ಪೂರ್ವಮೇವ ನಿಶ್ಚಿತಮಾಸೀತ್ ತತಃ ಪೂರ್ವಂ ಯದಾ ಆವಾಂ ಸೌದಿ ಅರೇಬಿಯಾ ದೇಶಂ ಗತವಂತೌ ಸ್ಪರ್ಧಾಂ ಕರ್ತುಂ ತದಾ ತತ್ರಾಪಿ ಆವಾಂ ಸಹವಾಸಿನೌ ಆಸ್ವ ತತ್ರಾಪಿ ಆವಾಂ ಚರ್ಚಾಂ ಕೂರ್ವ ಯತ್ ಭಾರತಸ್ಯ ಧಾವನ ಕ್ರೀಡಾ ಅಗ್ರೇ ನೇತವ್ಯಾಸ್ತಿ ಸಚ ಆವಯೋಃ ಏವ ಹಸ್ತೆ ಅಸ್ತಿ ಆವಾಂ ಯತ್ ಕರಿಷ್ಯಾವಹ ತದೇವ ಅನ್ಯಾನ್ ಪ್ರೇರಯಿಷ್ಯತಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಗುರಿಂದರ್ವೀರಃ ಕಿಂ ವಕ್ತುಮಿಚ್ಛತಿ. ಗುರಿಂದರ್ವೀರಃ ಆವಾಭ್ಯಾಂ ನಿಶ್ಚಿತಮಾಸೀತ್ ಯತ್ ಆವಾಂ ಉತ್ತಮಂ ಧಾವಿಷ್ಯಾವಹ ಯದಾ ಕದಾಪಿ ಶ್ರೀಮನ್ ಏಕಸ್ಯ ಅವಶ್ಯಕತಾ ಭವತಿ ತದಾ ಅನ್ಯಃ ಸಹಾಯಾರ್ಥಂ ತಿಷ್ಠತಿ ಯದಾ ಕೀರ್ತಿಮಾನಾತ್ ಪೂರ್ವಂ ಯದಾ ಮಯಾ ಕೀರ್ತಿಮಾನಂ ಕೃತಂ ತತಃ ಅನಿಮೇಷೇಣ ಕೃತಂ ಯದಾ ಆವಾಂ ಪ್ರಾಗಭ್ಯಾಸಂ ಕುರುವಂತೌ ಆಸ್ವ ತದಾ ಅಹಂ ಅನಿಮೇಷಾಯ ಅವದಂ ಯತ್ ಇದಾನೀಂ ಅನಿಮೇಷ ಸಹ ಖಂಡಃ ಸಮೀಚೀನಃ ಅಸ್ತಿ ತತ್ರ ಗತ್ವಾ ಉಪವಿಶ ತತ್ರ ಪದಕ್ಷೇಪಂ ಕುರು ವಯಮತ್ರ ಪ್ರಾಗಭ್ಯಾಸಂ ಕರಿಷ್ಯಾಮಃ ಅತ್ರ ಪ್ರಾಗಭ್ಯಾಸಃ ಸಮೀಚೀನಃ ಭವಿಷ್ಯತಿ ಅತಃ ಪರಸ್ಪರ ಸಹಾಯ್ಯಂ ಕುರ್ವಃ ಪರಸ್ಪರ ಸಹಾಯ್ಯೇನ ಅನ್ಯಃ ಅಪಿ ಪ್ರಗತಿಂ ಕರೋತಿ ವಯಮಪಿ ಪ್ರಗತಿಂ ಕುರ್ಮಃ ಮೈತ್ರಿ ಅಪಿ ಅವಶ್ಯಕಿ. ಪರಂತು ಶ್ರೀಮನ್ ಯದಾ ವಯಂ ಕ್ರೀಡಾಂಗಣಾತ್ ಬಹಿಃ ಸ್ಮ ಪರಧಾಯಾಃ ಬಹಿಃ ಸ್ಮಃ ತದಾ ಮಿತ್ರಾಣಿ ಸ್ಮಃ ಯದಾ ಕ್ರೀಡಾಂಗಣೆ ಪ್ರವಿಶಾಮಃ ತದಾ ಪರಸ್ಪರಂ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಿನಃ ಭವಾಮಃ ತತ್ರ ತು ಅಹಂ ಅಸ್ಮಾತ್ ದ್ರುತತರಂ ಧಾವಿಷ್ಯಾಮಿ ಅಹಮಸ್ಮಾತ್ ದ್ರುತತರಂ ಧಾವಿಷ್ಯಾಮಿ ಇತ್ಯೇವ ವಿಚಾರೋ ಭವತಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಪಶ್ಯಂತು ಯುವಾಭ್ಯಾಂ ಯಾ ಸ್ಪರ್ಧಾ ಕೃತಾ ಸಾ ದೇಶಸ್ಯ ಗೌರವಂ ವರ್ಧಯಿತುಂ
देशं भविष्ये अत्र स्थाने प्रापयितुम् एकया सकारात्मक भावनया च कृतास्ति। अहं मन्ये यत् युष्माकं एषा क्रीडा भावना यत् क्रीडितव्यमपि परस्परम् आह्वानमपि दातव्यम्, ततः अग्रे गन्तुं प्रयासः अपि करणीयः, तथा च अग्रे गन्तुं परस्परं साहाय्यमपि कर्तव्यम्। एतत् अद्भुतं कार्यं कृतं युवाभ्याम्। मम पक्षतः भवद्भ्यां भूरिशः वर्धापनानि, मम भूरिशः शुभकामनाश्च युवां देशस्य नाम अपि उज्ज्वलं करिष्यतः इति मम पूर्णः विश्वासः अस्ति। एवमेव परिश्रमं कुर्वन्तु, महती प्रगतिः भविष्यति। भूरिशः शुभकामनाः मम। गुरिन्दरवीरः अनिमेषः। धन्यवादः श्रीमन्। भवते धन्यवादः प्रधानमन्त्री। भूरिशः धन्यवादः। मम प्रियाः देशवासिनः, इदानीं देशस्य अधिकांशभागेषु महती उष्णता अस्ति। तीव्रः आतपः, उष्णाः वाताः एतादृशे ऋतौ स्वस्य ध्यानं रक्षणमतीव आवश्यकम्। जलं पिबन्तु। यदि आतपे गमनम् अनिवार्यं तर्हि सावधानेन गच्छन्तु। अस्याम देशे सर्वकारस्य विविधैः विभागैः प्रसारिताः सूचनाः अपि मा विस्मरन्तु। सखायः, अस्माकं गृहेषु आतपेन सह योद्धुम् उपायाः बहुधा पाकशालायामेव प्राप्यन्ते। भवद्भिः अपि दृष्टं स्यात्, यथा यथा उष्णता वर्धते तथा तथा पाकशालायाः स्वादः परिवर्तते, पाकशालायाः प्रकारः परिवर्तते। कुत्रचित् मृत्तिकाघटस्य जलं निष्कास्यते, कुत्रचित् दधि निर्मितं भवति, कुत्रचिच्च अपक्वाम्राणि पच्यन्ते। ततः आरभ्यते देशीयपेयानां कालः। देशीयपेयैः भवन्तः अपि परिचिताः सन्ति। यदि भवन्तः उत्तरभारतं गमिष्यन्ति तर्हि अनेकस्थानेषु लप्स्यते आमपन्ना इति। अपक्वाम्रस्य स्वादः, उष्णतायाः शान्तिश्च। पंजाब हरियाणा राज्यं गच्छन्तु तर्हि लस्सीति प्राप्यते, विशालचषकेन युक्ता लस्सी इति। राजस्थान गुजरात राज्ये छाछ इति तक्रम्, मन्ये सर्वस्य भोजनस्य सहचरः भवति। तथा बिहार झारखण्ड पूर्वीयोत्तर प्रदेशेषु सत्तू इत्यस्य पेयम्, तस्य तु का कथा, जठरमपि पूरयति बलं च ददाति। कोंकण गोवा प्रदेशयोः कोकम शरबत इति, सोल कढ़ी। दक्षिण भारते पानकम्, नीरमोर, संबारम तथा ओडिशा राज्ये बेलपना, एतानि केवलं पेयानि न सन्ति, भारतस्य विविध क्षेत्राणां परम्परायाः अंगानि सन्ति। एतेषु एकं भारतं श्रेष्ठं भारतं इत्यस्य भावनायाः दर्शनमपि भवति। एका कथा अवश्यं ध्यातव्या, एतेषु अधिकांशाः पदार्थाः अस्माकं पाकशालातः उत्पन्नाः, अस्माकं क्षेत्रेभ्यः उत्पन्नाः सन्ति। कापि महती ब्रैंडिंग नास्ति, परन्तु वंशानुगतः अनुभवः तेषु समाहितः अस्ति। भवन्तः अपि ग्रीष्मकाले एतेषां देशीय पेयानाम् अत्यधिकम् आनन्दं स्वीकुर्वन्तु। सखायः, ग्रीष्मकालस्य आगमनेन सह प्रतिगृहमेका अन्या चर्चा आरभ्यते, सा अस्ति आम्रफलस्य। आम्रं सामान्य चर्चायाः विषयो भवति। भारते विरलमेव तादृशं गृहं भवेत् यत्र ग्रीष्मे आम्रचर्चा न स्यात्। प्रत्येकं क्षेत्रस्य स्वकीयं आम्रं स्वस्वादः स्वसुगन्धश्च भवति। महाराष्ट्रस्य कोंकणस्य च हापुस, अल्फांसो, गुजरातस्य केसर, एते तु आम्ररसस्य प्राणाः सन्ति। उत्तरप्रदेशस्य दशहरी तथा मम काश्याः लंगडा। अस्तु, लंगडा आम्रस्य एका विशेषता अस्ति, पक्वतानन्तरमपि तस्य वर्णः बहुधा हरितः एव तिष्ठति। बिहारस्य जर्दालु, यस्य सुगन्धः दूरादेव ज्ञायते। चौसा, मालदा प्रत्येकं नाम्ना सह जनानां स्मृतयः जुष्टाः सन्ति। दक्षिण भारतं गच्छन्तु तर्हि बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगदेशस्य हिमसागरः, ओडिशा आंध्रप्रदेशयोः सुवर्णरेखा च, अर्थात् स्थानं परिवर्तते, आम्रस्य रूपरङ्गः स्वादश्चापि परिवर्तते। सखायः, आम्रस्य एषा यात्रा इदानीं ग्रामात् विश्वविपणिं यावत् अपि प्राप्नोति। अद्य मन की बात इत्यस्य माध्यमेन अहम् आम्रस्य उत्पादनेन सम्बद्धानां मम कृषक भ्रातृ भगिनीनां प्रशंसां करिष्यामि। भवन्तः देशस्य कृषि अर्थव्यवस्थायाः कृते सामान्याः कृषकाः न, अपि तु अतीव विशेषाः सन्ति, एकमेव प्रसिद्धाः भवेयुः।
सखायः ग्रीष्मकालस्य एतेषु दिनेषु यद्यपि विद्यालयानां ग्रीष्मावकाशाः भवन्ति।